येणार नाही. कठोर वचनी, हेकट, वक्रतुंड, अखंडपणे गर्वाने वागणारा अभिमानी व्यक्ती असेल त्याच्या मनामध्ये न्याय नीती कधी येणार नाही. एखादा शीघ्रकोपी असेल, कधीही मर्यादा न बाळगणारा असेल, त्याला राजकारणामध्ये संवाद साधता येणार नाही. काही बेईमान असतील, खोटारडे असतील, कधीही सत्य वचन न बोलणारे असतील, पिशाच्यासारखे दुष्ट असतील, त्यांना राक्षस म्हणावं. समयासारखा समय येत नाही, एकच नियम नेहमी लागू पडत नाही. काही नियम धरला तर राजकारणामध्ये अंतर पडतं. अति सर्वत्र वर्जावं, प्रसंग पाहून चालावं. विवेकी माणसाने हट्टीपणा किंवा निग्रह करू नये. खूपच हट्ट केला तर वेगवेगळे तट पडतील. कधीतरी मध्य शोधलं पाहिजे. ईश्वराची आणि महामायाची कृपा असली तरीही स्वतः विवेक करणं आवश्यक आहे. अखंड सावधान राहावं. आणखी काय सूचना करावी? परंतु काही एक सांगितलं पाहिजे. समर्थांपाशी पुष्कळ लोक आहेत, त्यांचा अभिमान टिकला पाहिजे. न डळमळणाऱ्या निष्ठेने लोक जमवले पाहिजेत. म्लेंच्छ दुर्जन आहेत, त्यांचं बंड खूप माजलेलं आहे. म्हणून अखंड सावधान राहावं. सगळं करणारा ईश्वर आहे. त्याने ज्याचा स्वीकार केला आहे त्या पुरुषाचा विचार विरळ लोकच जाणतात. न्याय, नीती, विवेक, विचार, नाना प्रसंग प्रकार यांची परीक्षा करणं हे ईश्वराचं देणं आहे. सावधपणे महायत्न करणं, वेळप्रसंगी धीर धरणं, अद्भुत कार्य करणं हे ईश्वराचं देणं आहे. यश, कीर्ती, प्रताप, महिमा, उत्तम गुणांना सीमा नाही, त्याला दुसरी उपमा नाही, हे ईश्वराचं देणं आहे. देव, ब्राह्मण, आचार, विचार हा कित्येक जणांना आधार आहे. सदा परोपकार घडतो हे ईश्वराचं देणं आहे. इहलोक परलोक पाहणं, अखंड सावधपणे राहणं, अनेक लोकांना सहन करणं हे ईश्वराचं देणं आहे. देवाची बाजू घेणं, ब्राह्मणाची चिंता वाहणं, अनेक लोकांना सांभाळणं हे ईश्वराचं देणं आहे. धर्मस्थापना करणारे नर हे ईश्वराचे अवतार आहेत आणि पुढेही होतील हे ईश्वराचं देणं आहे. उत्तम गुण ग्रहण करणारा, तर्क तीक्ष्ण विवेक असलेला, धर्मपालनाची इच्छा, पुण्य श्लोक हे ईश्वराचं देणं आहे. सगळ्या गुणांत सार म्हणजे ज्याने इहलोक आणि परलोकीचा विचार करून पाहिलं, पहिलं पार जाण्यासाठी तजवीज केली आहे हे ईश्वराचं देणं आहे असं समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास षष्ठ समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपल्याला देवाची नड वाटते का? एक मनुष्य प्रवासाला निघाला, त्यानं बरोबर आपलं सामान घेतलं. तो पान तंबाखू खाणारा होता, त्यानं तेही सगळं साहित्य बरोबर घेतलं होतं. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळानं त्यानं पानाचं साहित्य काढलं. तेव्हा त्याच्या ध्यानात आलं की अरे, आपण चुन्याची डबीच विसरलो होतो. त्यानं पुन्हा पुन्हा सामान शोधलं, त्याला मोठी चुटपुट लागली. कुठं काही पडल्याचा आवाज झाला की त्याला वाटायचं चुन्याची डबीच पडली.

0: कुणी त्याच्याशी बोललं की त्याला वाटते आपल्याला हा चुना हवा आहे का असं म्हणून विचारतोय. तर तात्पर्य काय की ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्या गोष्टीची आपल्याला नड लागते, ती नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची कधी नड लागली आहे का? आपण आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू आपल्या म्हणतो, बायको मुलं घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्यंभूत माहिती असते, परंतु देवघरातला देव ज्याची आपण रोज पूजा करतो तो कधी आपलासा वाटलाय का? आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचं प्रेम लागेल कसं? देवाचं प्रेम लागायला हवं असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे, व्यवहार न सोडावा. पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते आणि म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावं. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे, देवा वाचून आपलं नडतं असं वाटलं पाहिजे. ज्याचा आपण सहवास करतो त्याचंच आपल्याला प्रेम लागतं, ज्याचं प्रेम लागतं त्याचीच आपल्याला नड भासते. आपण पाहतोच सहवासामध्ये किती प्रेम आहे. प्रवासात आपल्याला कोणी चांगला माणूस भेटला, त्याच्याशी आपण बोललो बसलो की त्याचं प्रेम आपल्याला लागतं. तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो, बरं आहे भेटू पुन्हा, तुमच्याबरोबर वेळ खूप आनंदात गेला, तुम्ही आणखीन बरोबर असता आमच्या तर बरं झालं असतं. थोड्याशा सहवासानं जर एवढं प्रेम उत्पन्न होतं तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचं किती प्रेम मिळेल. आणि म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा. भगवंताच्या सहवासामध्ये राहायचं म्हणजे अहमपणा विसरून करता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारं कर्म त्याच्या कृपेनं होत आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदानं धावत येईल. नामानं काय होणार आहे असं मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचं प्रेम आलं त्यानं भगवंतालाच आपलंसं केलं यात शंका नाही. नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमानं प्रथम मुमुक्षू मग साधक आणि पुढं सिद्ध होतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 33व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मागच्या भागात आपण पाहिलं की आरडींनी फ्रेंच असलेल्या सुझान हिच्याशी लग्न केलं आणि तिचं नाव सुनी ठेवलं गेलं. सुझान म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, निळ्या डोळ्यांची आणि सोनेरी केसांची परी. पण ती जेव्हा टाटांची सून झाली तेव्हा तिनं स्वतःहूनच भारतीय संस्कृतीमधल्या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला सुरुवात केली. काही काळानंतर ती 5 मुलांची आई झाली आणि तिच्यावर घराची सगळी जबाबदारी येऊन पडली, कारण तिचे पती म्हणजे आरडी हे सतत फिरतीवर असायचे. त्यामुळं मुलांच्या संगोपनाची आणि घर सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावरती येऊन पडली आणि तिच्या

वारंवार घर बदलावं लागायचं, तिची खूप धावपळ व्हायची। म्हणून सुनीच्या आणि मुलांच्या सोयीसाठी आरडीने फ्रान्समध्ये हार्ड लॉट इथं स्वतःचं घर विकत घेतलं। हे घर फ्रान्समधल्या प्रसिद्ध वैमानिक लुई ब्लेरियो यांच्या घराजवळ होतं बरं का। आणि लुई ब्लेरियो हा 1909 मध्ये आपल्या विमानानं इंग्लिश खाडी पार करणारा पहिला वैमानिक होता। आणि जेहला म्हणजे जे आरडींना मुळातच मोटारी आणि विमानं यांची खूप आवड होती, एका प्रसिद्ध वैमानिकाच्या घराजवळ राहायला मिळणं ही त्याच्यासाठी फार मोठी सुवर्णसंधी होती। लुईच्या विमानांची उड्डाणं आणि लँडिंग जेह मोठ्या कौतुकानं बघायचा। 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली। या महायुद्धात अनेक सैनिक जखमी होत होते, ते बघून सुनीचं मन तळमळायचं आणि या कठीण प्रसंगामध्ये त्यांची आणि आपल्या देशाची सेवा करता यावी अशा प्रकारच्या उदात्त भावनेतून सुनीनं पॅरिसमधल्याच एका अमेरिकन हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करायला सुरुवात केली। आपल्या कामात व्यत्यय येऊ नये तसंच मुलांची आबाळ होऊ नये म्हणून आपल्या मुलांना तिनं तिच्या आईकडे पाठवलं। पहिलं महायुद्ध सुरू असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी वाढायला लागली आणि जसजशी गर्दी वाढायला लागली तसतसा सुनीवर देखील कामाचा ताण वाढायला लागला। तिच्या नाजूक प्रकृतीला हा ताण झेपत नव्हता आणि अशातच तिला क्षयरोगाची बाधा झाली आणि तिची प्रकृती अधिकाधिक ढासळत गेली। तशातच महायुद्धामुळे पॅरिसमधली परिस्थिती धोकादायक झाली होती। पॅरिसमधल्या आयफिल टॉवरवर बॉम्ब हल्ला करण्याचे प्रयत्न झाले होते, त्यातच खाण्यापिण्याची सुद्धा आबाळ होत होती। आरडींना हे कळल्याबरोबर त्यांनी तातडीनं सुनी आणि मुलांना मुंबईला आणण्याची व्यवस्था केली। त्यावेळी समुद्र प्रवासाला पर्याय नव्हता, महायुद्धामुळे समुद्र प्रवासही धोक्याचा बनला होता। पाणबुड्यांवर आणि जहाजांवर हल्ले होत होते पण हा धोका पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता। आणि या धोक्याच्या छायेतच सुनी आणि मुलं यांनी जहाजातून हा परतीचा प्रवास केला। सुदैवानं ते भारतात सुखरूप परत आले। दरवेळी सुनी भारतात आली की आरडी भाड्यानं नवीन घर घ्यायचे, पण आता तिची प्रकृती नाजूक झाली होती। तिला ताण नको म्हणून आरडीनी सुनी आणि मुलांची व्यवस्था मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये केली। आता त्यांना पॅरिसपेक्षा चांगलं जेवण मिळायला लागलं, पण मुंबईची दमट हवा सुनीच्या प्रकृतीला मानवत नव्हती, त्यामुळं आरडींनी तिला समशीतोष्ण हवामान असलेल्या जपानमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला। व्यापारानिमित्तानं जपानमध्ये आरडींचे संबंध होतेच। जपानमध्ये सुनी आणि मुलांनी साधारण 1.5 वर्ष वास्तव्य केलं। या काळात मुलांच्या शिक्षणाची जरा आबाळच झाली, पण महायुद्धाचे ढग जसजसे विरळ व्हायला लागले तसे सुनीनं मुलांसह भारतात परतायचं ठरवलं। मंडळी यावेळी जेह साधारण 14 वर्षांचा झाला होता। येताना परतीच्या प्रवासात जेहला टायपिंग शिकण्याची संधी मिळाली। त्या जहाजावर एक जुनं रेमिंग्टनचं टायपिंग मशीन होतं। नवीन गोष्टी शिकण्याची मुळातच आवड असलेल्या जेहनं तेवढ्या कालावधीत टायपिंगचं ज्ञान प्राप्त केलं आणि हे ज्ञान पुढे त्याला अत्यंत उपयोगी पडलं। या जहाजानं मुलांना आणि सुनीला भारतात सोडलं आणि पुढं ते इंग्लंडकडे रवाना झालं।
पण पुढील प्रवासात हे जहाज

सुरुंग स्फोटानं उद्ध्वस्त झालं आणि समुद्रात बुडालं. त्यावरच्या सगळ्या प्रवाशांना जलसमाधी मिळाली. पण मंडळी, सुनी आणि तिच्या मुलांचं दैव बलवत्तर होतं आणि त्यामुळेच ते सगळे वाचले होते आणि टाटा कुटुंबियांवरचं हे गंडांतर टळलं होतं. मुंबईत काही काळ राहून सुनी आणि मुलं पुन्हा फ्रान्सला रवाना झाली. त्यांचं साधारणपणे 5 वर्ष तिथं वास्तव्य झालं. हा काळ बऱ्यापैकी शांततेचा गेला. जेहचं शिक्षणही तिथं जॅन्सन डी सॅली या शाळेत उत्तम प्रकारे झालं. ही शाळा जेहला फार आवडली. पण या सगळ्या कालावधीत आरडी आपल्या कुटुंबापासून दुरावले होते, त्यामुळे 1922 त्यांनी सुनी आणि मुलांना भारतात परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यांना जेहला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचं होतं. मंडळी, आरडींचं आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम होतं आणि आता तिच्यासाठी भाड्यानं घर घ्यावं लागू नये म्हणून त्यांनी तिच्यासाठी आणि मुलांसाठी मलबार हिलच्या निसर्गरम्य परिसरात अलिशान बंगला बांधण्याचं ठरवलं. हा बंगला सुनीला परकं वाटू नये म्हणून फ्रेंच पद्धतीची डिझाईन्स, फर्निचर इत्यादी आणून त्यांनी तयार करून घेतला. सुनीलाही आपल्या या नवीन घराबद्दल खूप उत्सुकता होती. तिच्या डोळ्यात आपल्या नव्या घरात आपण आपल्या पती आणि मुलांसह राहण्याची स्वप्न तरळत होती. या बंगल्यासाठी तिनं स्वतः पॅरिसमध्ये फिरून वस्तू गोळा केल्या होत्या. पण मंडळी, दैवाच्या मनामध्ये दुसरंच काही असावं. सुनीचे पाय या घराला लागायचे नव्हते. तिची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालली. इकडे टाटा स्टील आणि टाटा इंडस्ट्रियल बँक हे टाटांचे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते. आरडी त्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करण्यात मग्न होते. त्यांच्या मनात आपल्या प्रिय पत्नीला भेटायला जाण्याची तीव्र इच्छा होती. त्यांच्यातला पिता मुलांना भेटण्यासाठीही तळमळत होता. शेवटी त्यांनी तिच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या व्यस्त दिनक्रमातून त्यासाठी खास वेळ राखून ठेवला. पण निघण्यापूर्वीच त्यांच्या हातात सुनी गेल्याची दुःखद बातमी तारेद्वारे येऊन पडली. त्यांच्यावर जणू आकाश कोसळलं. अत्यंत जड अंतकरणानं ते फ्रान्सला गेले. पण सुनीची आणि त्यांची अंतिम भेट होऊ शकली नाही. मुलांना घेऊन ते तसेच मुंबईत परतले. यथावकाश त्यांच्या बंगल्याचं काम पूर्ण झालं. पण जिच्यासाठी एवढा सुंदर बंगला बांधला तीच आता या जगात नव्हती. सुनी वाचून घर सुनं होतं. तिची आठवण म्हणून आरडींनी घराला सुनीता हे नाव दिलं. तर मंडळी, या भागामध्ये एवढंच. आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटू याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोत्यांना. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहां हो तुम. आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला एक कलाकार आणि एक संगीतकार यांच्या दोघातील अकृत्रिम प्रेमाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. यांच्यातलं नातं इतकं छान होतं की या नात्यामुळे त्या संगीतकाराला पुन्हा एकदा आयुष्यात नव्या उभारी घेऊन पुन्हा एकदा आपली इनिंग सुरू करण्याची संधी मिळाली होती. मित्रांनो, हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात नवकेतन या देवानंद यांच्या चित्रपट संस्थेचे आणि संगीतकार सचिन देव बर्मन यांचे अतिशय गहिरे असे नाते होते. नवकेतनचे सर्व संगीत प्रधान चित्रपटांना सचिनदांच्या संगीताने जान आणली होती, त्यामुळे देवानंद हा कायम सचिन देव बर्मन यांचा ऋणी होता. 60 दशकाच्या मध्यावर ज्यावेळी देवानंद यांनी आपल्या नवकेतन चित्रसंस्थेच्या वतीने आर के नारायण यांच्या गाईड या साहित्य अकादमी विजेत्या कलाकृतीवर चित्रपट बनवण्याचे ठरवले, त्यावेळी त्याच्यासमोर पहिले नाव ठळकपणे उभे राहिले, सचिन देव बर्मन. खरं तर मित्रांनो, 1961 साली हमदोनो या चित्रपटाला जयदेव यांनी संगीत दिलं होतं. हे संगीत देखील नवकेतन यांच्या संगीत परंपरेला साजेसं असं परिपूर्ण असं होतं, त्यामुळे यापुढे जयदेव यांना नवकेतन यांच्या आगामी चित्रपटाला संगीत देता येईल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. तसे संकेत देखील मिळाले होते. एक चित्रपट सचिन देव बर्मन आणि एक चित्रपट जयदेव असे ठरले गेल्याची वदंता त्या काळात होती. यातील खरे खोटे किती माहीत नाही, पण त्या काळात असं बोललं जात होतं. त्यामुळे हमदोनो या चित्रपटानंतरचा तेरे घर के सामने हा चित्रपट सचिन देव बर्मन यांच्याकडे गेला. त्यानंतर गाईड या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. या गाईडला संगीत जयदेव यांचं असेल असं सर्वांना वाटत होतं, पण देवानंद यांनी मात्र सचिन देव बर्मन हेच नाव फायनल केलं होतं. सचिन देव बर्मन यांच्या संगीतावर त्यांनी काम करायला देखील सुरुवात केली होती. सचिन देव बर्मन यांनी गाईड या चित्रपटातील एका गाण्याची धून देखील तयार केली होती. परंतु त्याचवेळी एक अशी घटना घडली की सचिन देव बर्मन यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. या काळात देवानंद अमेरिकेत होते. जेव्हा त्यांना सचिनदाच्या हार्ट अटॅकची बातमी कळाली, तेव्हा देवानंद ताबडतोब अमेरिकेतून भारतात परतले आणि सचिनदा यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. सचिन देव बर्मन अशा अवस्थेत पाहून त्यांना खूप वाईट वाटले. सचिनदा यांना देखील देवानंदला पाहून खूप बरे वाटले. दोघांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. देवानंद त्यांना दादा तुम्ही लवकर बरे व्हाल असा विश्वास दिला. त्यावर सचिन देव बर्मन यांनी देवानंदचे हात हातात घेऊन म्हटले, मला माहीत नाही, पण एका गोष्टीचं नक्कीच वाईट वाटतं, तुझ्या गाईडला मात्र मी काही संगीत देऊ शकत नाही. तू दुसरा कुठला तरी संगीतकार या चित्रपटासाठी पहा, तुझे काम तू चालू ठेव, माझ्याकडून हे काम आता पूर्ण होईल असे मला वाटत नाही. त्यावर देवानंद सचिन देव बर्मन यांना म्हणाले, दादा तुम्ही असे का म्हणता, तुम्हाला काहीही होणार नाही, मी संगीतकार बदलणार नाही. सचिन देव बर्मन त्यावेळेला पूर्णतः खचले होते. पहिलं तीर त्यांना स्पष्ट दिसत होता. ते खिन्नपणे देवानंद यांना म्हणाले, आणि खरोखरच या आजारातून मी बरा झालोच नाही तर. यावर देवानंदचे शब्द फार महत्त्वाचे होते. ते म्हणाले, तर सचिनदा मी तुम्हाला शब्द देतो, गाईड चित्रपटात फक्त एकच गाणे असेल ज्याची धून तुम्ही आत्ता बनवली आहे. दादा हा चित्रपट तुमचा होता, तुमचा आहे आणि तुमचाच राहील. तुम्ही स्वस्थ रहा, लवकर बरे व्हा आणि लवकरात लवकर आपण गाईडच्या संगीतावर काम पुन्हा सुरू करूत. देवानंद यांच्या तोंडातून कदाचित त्या दिवशी देवच बोलत होता. या शब्दांनी जादू केली. सचिनदा लवकरच या आजारातून बरे झाले आणि पुन्हा नव्या उत्साहात कामाला लागले आणि गाईडची उरलेली सगळी गाणी त्यांनी रेकॉर्ड केली. मित्रांनो, आज 50-60 वर्षाचा कालखंड उलटून जरी गेला असला तरी गाईड चित्रपटातील गाण्यांची गोडी अद्याप देखील तशीच आहे. पिया तोसे नैना लागे रे, कॅसे क्या हो गया बेवफा, मोसे छल किए जाय, हाय रे हाय सैया बेईमान, गाता रहे मेरा दिल, आज फिर जीने की तमन्ना है,
तेरे मेरे सपने अब एक रंग है, दिन ढल जाए हाय रात न जाए, वहां कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहाँ, आणि अल्लाह मेघ दे पाणी दे. ही गाणी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि सचिन देव बर्मन यांच्या स्वरात त्यांनी गाऊन घेतली, जी आज देखील हिंदी सिनेमाची कल्ट क्लासिक गाणी म्हणून ओळखली जातात. गाईड हा चित्रपट सुपरहिट ठरला. सचिन देव बर्मन यांचं संगीत प्रचंड गाजलं. गाईडच्या वेळी हार्ट अटॅकने खचलेल्या सचिन देव बर्मन यांना देवानंदच्या त्या आश्वासक स्वराने पुन्हा उभे केले. मित्रांनो, पुढची 10 वर्ष सचिन देव बर्मन हिंदी सिनेमामध्ये गाजत राहिले. ज्वेल थीफ, आराधना, तलाश, तेरे मेरे सपने, अभिमान अशी यशाची एकावनेक शिखरे ते चढत गेले. हे केवळ देवानंदने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्याचे आश्वासक स्वर. मित्रांनो, असं होतं त्या काळातील नातं. देवानंद आणि सचिन देव बर्मन यांच्यातील नातं आणि त्याच्यावरचा किस्सा आज मी तुमच्यासोबत शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद.

नमस्कार, मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्र हो, उद्या 15 ऑगस्ट ज्येष्ठ कवी योगेश्वर आभ्यंकर यांनी लिहिलेलं हे देशभक्तीपर गाणं आजही भारताच्या स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनाला रेडिओवर हमखास लागतंच लागतं. या गाण्याचे शब्द आहेत, अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे, अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वजविजयाचा उंच धरारे, ध्वजविजयाचा उंच धरारे. आमचा हा भारत देश अजिंक्य आहे कारण या देशावर प्रेम करणारी जनता देखील अजिंक्य आहे. आम्ही सारे एक आहोत आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणूनच माझ्या बांधवांना आणि माझ्या भगिनींनाही माझं सांगणं आहे की आपल्या देशाचा हा विजयी ध्वज ही आपली शान आहे आणि म्हणूनच एकजुटीचं सामर्थ्य काय असतं ते जगाला दाखवून देण्यासाठी हा विजयी ध्वज जेवढा उंच उंच नेता येईल तेवढा उंच उंच जाऊ दे. मातीमधल्या कणाकणातून स्वातंत्र्याचे घुमते गायन, मातीमधल्या कणाकणातून स्वातंत्र्याचे घुमते गायन, प्रगतीचे रे पाऊल पुढती संघटनेचा मंत्र जपारे, ध्वजविजयाचा उंच धरारे, ध्वजविजयाचा उंच धरारे. मातृभूमीचा मातीचा गुणच असा आहे की इथल्या कणाकणातून स्वातंत्र्याचं गाणंच तुम्हाला ऐकू येईल. पारतंत्र्याच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई, गांधी, नेहरू, टिळक, बाबू गेनू स्वातंत्र्याचा जयघोष आपल्या मुखातून करायला न घाबरणारी ही माणसं या मातीतच जन्माला आली आहेत. यांच्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आता प्रगतीच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर आपली संघटना मजबूत होणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच तर आपापसातील हेवे दावे, क्षुल्लक कारणावरून होणारे वाद हे सारं विसरून एकीचं बळ देई प्रगतीचं फळ हाच मंत्र आपण जपायला हवा. भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले, भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले, स्वातंत्र्यास्तव मरण जिंकिले, मान राखला मातृभूमीचा रे, ध्वजविजयाचा उंच धरारे, ध्वजविजयाचा उंच धरारे. मातृभूमीच्या रक्षणार्थ जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा जे जवान हसत हसत शत्रूबरोबर झुंजले, शत्रूला त्यांनी सळोकिक पळ करून सोडलं. शत्रूशी झुंज देणाऱ्या त्या जवानांचं कौतुक तर आहेच पण जराही न डगमगता हसत हसत मृत्यूला जिंकणाऱ्या जवानांना भारतीय जनतेचा मनापासून सलाम. आपल्या मरणाला जिंकून त्या जवानांनी मातृभूमीची शान वाढवली आहे. इतकंच नव्हे तर मातृभूमीचा मानही राखला आहे. इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी, इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी, धनदौलत रे देव उधळून पराक्रमाचे गीत गाऊया रे, ध्वजविजयाचा उंच धरारे, ध्वजविजयाचा उंच धरारे. आमचा इतिहास आम्हाला नेहमीच स्वातंत्र्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आठवण करून देत असतो. इतिहासाची पानं डोळ्यासमोर फडफडतात तेव्हा वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चापेकर बंधू, लाला लजपतराय यांच्या बलिदानाची ही नावं आठवण करून देतात. देशरक्षणासाठी देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना जेव्हा जेव्हा काही मदत लागेल तेव्हा तेव्हा आमची धनदौलत
आम्ही तुम्हाला मदत म्हणून पाठवू आणि तुमच्या पराक्रमाची गाथा या देशातील जनता सातत्याने गात राहील असं आश्वासनही आम्ही तुम्हाला देतो. संगीत दिग्दर्शक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या सुमधुर चालीवर जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांनी उत्साहवर्धक आवाजात गायलेलं हे गाणं ऐकताना मन देशप्रेमाने उचंबळून येतं. बरायतर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

दिल ने पुकारा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, बा भ बोरकर म्हणजे मराठी सारस्वतांच्या मांदियाळीतील एक श्रेष्ठ ज्येष्ठ कवी. आपली सर्वांची माय मराठी ज्या ज्या साहित्यिकांनी समृद्ध केली, जगभर पसरवली, त्या सर्वांचेच मराठी माणसावरचे ऋण कधीच फिटणार नाही. म्हणूनच त्यांची आठवण करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहोत. त्यांच्या कवितांनी गाण्यांनी आपल्याला इतकं समृद्ध केलं आहे, ती गाणी ऐकणार आहोत आजच्या कार्यक्रमात. बाभ बोरकर हे मूळचे गोव्याचे, म्हणूनच गोव्यातील निसर्ग त्यांच्या कवितातून जगाला दृग्गोचर झाला. परंतु तो परमात्मा देखील त्यांच्या शब्दाशब्दातून दिसला, त्यांनी तो लोकांना दर्शवला.

जितेंद्र अभिषेक यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे काव्य परमात्म्याला अर्पिलेलं अलौकिक भावपुष्प आहे. ते ऐकून आपण केवळ निशब्द होतो, दिव्यत्वाचा आपल्याला साक्षात्कार होतो आणि तो साक्षात्कार घडवतात बाभ बोरकर. यज्ञी ज्यांनी देव निया शिर घडले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दहन भूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे करमाझे जुळती.

जे जे भव्य दिव्य आहे त्याची तेजाची पूजा करणारा हा कवी. वी स खांडेकर यांनी असं म्हटलं आहे की ज्वालेची पूजा करणारा हा कवी आहे. पाडगावकरांनी उन्हाचं चांदणं करणारा कवी असं बाबा बोरकरांबद्दल म्हटलंय, तर पुलंनी त्यांना आनंद यात्री असं म्हटलंय. बाबा बोरकर गोव्याचे नाव जगात सार्थ करणारे कवी आहेत.

दिल्ली पुकारामध्ये आपण ऐकत आहात कविवर्य बाब बोरकर यांची काही अर्थपूर्ण गाणी, जी जितेंद्र अभिषेकी यांनीच गायली आहेत, त्यांनीच संगीतबद्ध केलेली आहेत. आताचं गाणं देखील जितेंद्र अभिषेकी यांनीच गायलंही होतं, संगीतबद्ध केलेलं होतं. बोरकरांची अनेक गाणी जीवनाचं तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत सांगण्याचं काम करतात. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो, अहंकार नष्ट झाला तरच खरे जीवन कळते, हे सांगणारे नितळ मनाचे निसर्ग कवी बाकी बाब सुरुवातीला शिक्षक होते. विविध वृत्तपत्रातही त्यांनी काम केले. गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनात देखील त्यांनी भाग घेतला होता. आकाशवाणीच्या पुणे पणजी केंद्रावर वाङ्मय विभागात त्यांनी 25 वर्ष नोकरी केली. लावण्यरेखा हा त्यांचा काव्यसंग्रह रसिकांना खूप आवडला. त्यातील प्रत्येक कविता ही जीवनावर भाष्य करणारी होती. जीवन कसे असावे हे लावण्यरेखा कवितेत सांगितलेले आहे. मनुष्य जन्माला येऊन मानव केवळ बाह्य रूपावर भाळतो. शरीर नश्वर आहे, सुख क्षणिक आहे, या सर्व गोष्टी त्याला कळतात पण वळत नाही. जसे जसे अनुभव येतात तशा सर्व गोष्टी कळून चुकतात, तोपर्यंत उशीर झालेला असतो. तारुण्य बेफाम असतं, सर्व गोष्टी मर्यादा झुगारणार असतं. शैशवात असताना माणूस नासमज असतो आणि वृद्धत्वात सगळं काही समजलेलं असतं. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे वा गोमटे या मूल नाही फारसे. मनुष्य अंतर्मनातून कसा आहे आणि तो इतरांसाठी काय करतो हे महत्वाचं असतं.

दिल्ली पुकारामध्ये आता आपण जे गीत ऐकलं ते अतिशय कोमल अशा स्वरात जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं होतं. बोरकरांचे कोमल हळूवार शब्द ऐकताना आणि तेही जितेंद्र अभिषेकी यांच्या तोंडून ऐकताना कान जणू तृप्त होतात. बाहेरच्या जगात धांगडधिंगा चालू असतो, पण जेव्हा आपण घरात बसून ही गाणी ऐकतो त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. मित्रांनो, या कवी गायक संगीतकारांनी जो आनंद, जी मानसिक शांतता, समाधान दिला आहे त्याबद्दल खरंच त्यांचे ऋण कधीच फिटणार नाही. त्यांच्या पुढे, या दिव्यत्वा पुढे नतमस्तक व्हावे, अहमभाव विसरून जावा आणि आपलेही एक विकसित व्यक्तिमत्व घडावे अशी प्रार्थना करावी. अशी प्रार्थना करूनच आजच्या कार्यक्रमामध्ये मी आपला निरोप घेते.

0: ਤੇ ਮੇਘਨਾ ਸਾਨੇ ਆਸੇ ਪਾਹੁਣੇ ਹੈ ਜਾਂ ਕਾਰਜਕ੍ਰਮਤ ਆਪਣਾ ਸਰਵ ਸ਼੍ਰੋਤੇ ਮੰਡਲੀਂਦਾ ਸਵਾਗਤ ਕਰਤ ਹੈ। ਮਿੱਤਰੋ, ਰਥ ਸਪਤਮੀ ਹਾ ਸੂਰਯਾਚਾ ਉਪਾਸਨੇਚਾ ਦਿਵਸ। ਹਾ ਦਿਵਸ ਸੂਰਯਦੇਵਾਚਾ ਜਨਮਦਿਵਸਹੀ ਮਾਨਲਾ ਜਾਤੋ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰਾਤ ਅਨੇਕ ਠਿਕਾਣੇ ਰਥਸਪ੍ਤਮੀਲਾ ਅੰਗਣਾਤ ਸੂਰਯ ਪ੍ਰਤਿਮਾ ਕਾਢੂਨ ਪੂਜਾ ਕਰਤਾਤ, ਨੈਵੇਦ੍ਯ ਦਾਖਵਣੇਸਾਠੀ ਦੂਧ ਉਤੇ ਜਾਊ ਦਿਤਾਤ। ਭਾਰਤਾਤਾਹੀ ਅਨੇਕ ਠਿਕਾਣੇ ਸੂਰਯਾਚਾ ਜਨਮੋਤਸਵ ਸਾਜਰਾ ਕਰਤਾਤ। ਆਤਾ 4 ਫੇਬ੍ਰੁਵਾਰੀ 2025 ਲਾ ਰਥਸਪ੍ਤਮੀ ਝਾਲੀ। ਆਪਲਿਆ ਠਾਊਕ ਆਹੇ ਯਾ ਦਿਵਸੀ ਵੇਗਵੇਗਲ਼੍ਯਾ ਪ੍ਰਾਂਤਾਤ ਹੇ ਉਤਸਵ ਝਾਲੇ। ਨਾਗਪੁਰਚ੍ਯਾ ਯੋਗਾਭਿਆਸੀ ਮੰਡਲ਼ਾਨੀ ਏਕ ਆਗਲਾ ਵੇਗਲਾ ਉਪਕ੍ਰਮ ਕੇਲਾ ਹੋਤਾ। ਤਰ ਜਨਾਰਦਨ ਸਵਾਮੀ ਯੋਗਾਭਿਆਸੀ ਮੰਡਲ ਨਾਗਪੁਰ ਯਾਨੀ ਸਾਂਘਿਕ ਸੂਰਯ ਨਮਸਕਾਰਾਚਾ ਜੋ ਉਪਕ੍ਰਮ ਕੇਲਾ ਤ੍ਯਾਤ 1000 ਸਾਧਕ ਸਹਭਾਗੀ ਝਾਲੇ ਹੋਤੇ। ਆਤਾ ਯਾ ਮੋਠ੍ਯਾ ਉਪਕ੍ਰਮਾ ਬੱਦਲ ਜਾਣੂਨ ਘੇਊਯਾ ਜਨਾਰਦਨ ਸਵਾਮੀ ਯੋਗਾਭਿਆਸੀ ਮੰਡਲਾਚੇ ਕਾਰਯਵਾਹ ਸ੍ਰੀ ਮਿਲਿੰਦ ਬਜਲਵਾਰ ਯਾਂਚੇ ਕਡੂਨ। ਨਮਸਕਾਰ ਬਜਲਵਾਰ।
1: ਨਮਸਕਾਰ ਨਮਸਕਾਰ ਮੇਘਨਾਥ ਭਾਈ, ਪੁਨਾ ਤੁਮੀ ਆਮਹਾਲਾ ਸੰਧੀ ਦਿਲੀ ਪੁਨਾ ਬੋਲਲੋ ਯਾ ਬੱਦਲ ਤੁਮਚੇ ਖੂਬ ਖੂਬ ਆਭਾਰ।
0: ਹੋ, ਆਪਣ ਮਾਗਚ੍ਯਾ ਵੇਲ਼ੀ ਬੋਲਲੋ ਹੋਤੋ की अशा काही इव्हेंट होणार आहे, मग ती झाली, त्याच्यानंतर मग आता खरोखर हे आम्हाला डोळ्यांनी तर बघायला नाही मिळाली, पण तुम्ही हे सांगितलं ना तर आमच्या डोळ्यासमोर ते उभं राहील चित्र की 1000 साधकांनी त्या ग्राउंडवरती सूर्यनमस्कार कसे घातले, किती घातले, कोण कोण आले होते, मोठी मंडळी, पूजा कशी झाली, सर्व सांगा तुम्ही आम्हाला।
1: जरूर जरूर। सूर्योपासना आपल्या संस्कृतीमध्ये एक अत्यंत अनन्य साधारण महत्व, कारण आपल्याला दिसणारा देव एकच आहे, बाकी देवांच्या प्रतिमांचं पूजन केलं जाते। प्रत्यक्ष सूर्यनारायण पूजन करण्याचं भाग्य आपल्या पृथ्वीवरच्या सगळ्या मानवांना प्राप्त झालेलं आहे। आणि त्यानिमित्ताने कार्यक्रमाची सुरुवात ही आदित्य हृदय स्तोत्र जे आपल्या धर्मात प्रसन्न करून घेण्यासाठी सूर्यनारायण जे स्तोत्र म्हटलं जाते ते आदित्य नारायण स्तोत्र आणि पर्यंत सूर्यनमस्कार संकल्प हजारो लोकांनी 12 सूर्यनमस्कार केलेत आणि त्यातल्याच 144 लोकांनी 144 सूर्यनमस्कार केले, जे साधकांनी गेल्या 3 महिन्यापासून अभ्यास करत होते सातत्याने, रोज 12 पासून सुरुवात करून 12 मग 24 असं वाढवत वाढवत त्यांनी ती आपली क्षमता 144 पर्यंत नेली। आणि एवढ्यानी ज्यांचा न श्वास प्रश्वास वाढला होता, न त्यांना दम लागला होता, ते सूर्यनमस्कार करत होते।
0: बापरे।
1: आणि त्याचबरोबर एक दाम्पत्य आमच्या योगाभ्यासी मंडळाच्या कार्यकर्ते यांनी सूर्याला सातत्याने 1 तास, या सगळ्या कार्यक्रमाला साधारणपणे 1 तास लागला, या 1 तासात सूर्याला अर्घ्य दिला। कारण सूर्याला अर्घ्य देण्याचं महत्व आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये अनन्य साधारण आहे। सूर्याची पूजा करताना अर्घ्य हा दिलाच पाहिजे। सूर्याच्या प्रतिमेसमोर साक्षात सूर्य नारायणासमोर अर्घ्य देऊन ते तीर्थ, म्हणजे आपण सूर्यनमस्काराची सुरुवात ही सूर्याच्या ध्यानापासून करतो, त्याचा त्याचा जो मंत्र आहे ध्येय सदा सवितृ मंडल मध्यवर्ती नारायण सरसिजा सरसन्निविष्ट केयूर वान मकर कुंडल वान किरीटी हारी हिरणमय वपू धृतशंख चक्र, असं करून सूर्यनारायणाचं सालंकृत सूर्यनारायणाचं ध्यान केल्या जाते। आणि सर्वात शेवटी म्हणजे त्याच्यानंतर सूर्याचे मंत्र म्हटल्या जातात आणि एक एक मंत्र म्हणून बीज मंत्र सकट ओम राम मित्राय नमः, ओम ह्रीम रवये नमः वगैरे असे मंत्र म्हणत त्यांना 12 सूर्यनमस्कार घालायचे असतात। 13वा सूर्यनमस्कार हा 12 सूर्यनमस्कारची पूर्तता करण्यासाठी 13वा नमस्कार घालायचा असतो सूर्यनमस्कार। आणि याच बरोबर अर्घ्य दिला जातो सूर्यनारायणाला। आणि शेवटी जी आपण प्रार्थना म्हणतो की अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सूर्य पादो दकम तीर्थम जठरे धारयाम्यहम, आणि असं म्हणून ते अर्घ्याचं पाणी मग सगळ्याच्या 1000 लोकांना तीर्थ म्हणून वाटण्यात आलं। शक्तिवर्धक असे पौष्टिक लाडू आणि दूध यांचा प्रसाद सुद्धा वितरण झाला आणि एक 8 सगळ्या लोकांना, म्हणजे 1000+144 वेगळे। तर हे म्हणजे त्यांना सगळ्यांना एवढंच नाही तर ते बघायला सुद्धा अनेक श्रोते मंडळी अनेक प्रेक्षक आलेले होते. साधारणपणे 400-500 प्रेक्षक हे लोक मॉर्निंग वॉकला आलेले ते थकून हा अभूतपूर्व सोहळा पाहत राहिले. तर त्यांना त्यांना सुद्धा प्रसाद तीर्थ देण्यात आलं आणि फार आनंदी वातावरण कार्यक्रम हा असा झाला.
0: अच्छा, पण कुठले गार्डन कुठलं होतं ते?
1: चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क नागपूर.
0: अच्छा,
1: ट्रॅफिक पार्क म्हणून आहे आणि एक आपल्या इथे नागपूरला एक संस्था आहे जन आक्रोश म्हणून. प्रत्येक नागरिकांमध्ये ट्रॅफिक सेन्स डेव्हलप व्हावा, ट्रॅफिकांचे नियम ट्रॅफिकचे नियम पालन करण्याची वृत्ती निर्माण व्हावी यासाठी ते कार्य करतात. त्यांनी आम्हाला या कामात खूप सहयोग केला आणि ते मैदान उपलब्ध करून दिलं. त्याच्यानंतर त्याची थोडीशी व्यवस्था पाहिली आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा या कार्यक्रमात सम्मिलित झाले होते.
0: पण म्हणजे आता एवढे मोठे इव्हेंट बघायला अनेक स्त्री पुरुष नागपुरातले तिथे आले असणार, किंवा जे लोक नमस्कार घालणार त्यांचे नातेवाईक किंवा मित्रही उपस्थित असतील. मग काय ट्रॅफिक गार्डन जवळ खरोखरच ट्रॅफिक झाली होती का?
1: हा, ट्रॅफिक नाही, ते अत्यंत शिस्तबद्ध. एक तर काय होतं की ट्रॅफिकची वेळ होण्यापूर्वी कार्यक्रम संपलेला होता.
0: 6 वाजता सकाळी
1: 6 वाजता एकत्रीकरण झालं. 6:30 कार्यक्रम सुरुवात कार्यक्रमाला सुरुवात झाली. 6:45 सूर्योदय इथे नागपूरला 6:42 सूर्योदय होता. त्यावेळा ते कार्यक्रम मध्यावर आला आणि 8 वाजता कार्यक्रम पूर्ण संपला होता. म्हणजे भाषण उद्बोधन याच्या सकट सगळा कार्यक्रम 8 वाजता संपला होता. त्यांच्या म्हणजे काही आमचे कार्यकर्ते काही त्यांचे कार्यकर्ते हे पार्किंगसाठी व्हेकल्स कशा लावायच्या किंवा तिथे गर्दी होऊ नये या दृष्टीने अत्यंत सजगतेने काम करत होते. अत्यंत सुव्यवस्था आधी, कारण आधी सुव्यवस्था कुणाचीही गैरसोय होत कामा नये. मोठा कार्यक्रम करायचा आहे हे करताना नागरिकांची सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये याची अत्यंत काळजी घेतली गेली.
0: म्हणजे तुमचे कार्यकर्ते तर तिथे 6:00 उपस्थित असणार.
1: सगळे 5 वाजेपासून 5 वाजेपासून आम्हाला तिथून बाहेर निघायला 9 वाजलेत. कारण कार्यक्रम झाल्यानंतर काही म्हणजे प्रसादासाठी दिलेले ते पेपर प्लेट्स असो किंवा म्हणजे तीर्थासाठी दिलेलं दुधासाठी दिलेले ग्लास असो हे सुद्धा आणि बाकी कोणी काही कचरा टाकला का
0: हो ते एक मोठे
1: आमचे 100 कार्यकर्ते तिथे कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित होते. सगळं ते मैदान पूर्ण जसं होतं त्याचे अधिक स्वच्छ करून द्यायचं हा आमचा संकल्प होता. आम्ही जेव्हा तिथे झालं तेव्हा म्हणजे झाडाचं पान सुद्धा ठेवलं नव्हतं, झाडून पुसून अगदी स्वच्छ केलं होतं कार्यकर्त्यांनी.
0: म्हणजे हे पण
1: नंतर नंतर येणाऱ्या लोकांना तिथे आल्यानंतर प्रसन्नताच वाटावी की काय बा योगाभ्यासी मंडळाचे लोक आले, कार्यक्रम घेतला, मोठा छान कार्यक्रम घेतला आणि सगळं कचरा करून गेलेत असं कोणी म्हणता कामा नये.
0: हो, नंतर त्या ट्रॅफिक पार्क मध्ये मुलं खेळायला येतील. म्हणजे त्यावेळी त्यांना पण ते वापरायचं आहे.
1: हा, त्यांना अधिक प्रसन्नता वाटावी. त्या सूर्यनमस्कार केल्याचे जे परिणाम आहेत ते त्यांनाही मिळावेत हा उद्देश होता त्याच्यामध्ये.
0: तर मग आता ही अशी एवढी मोठी टीम चालू होत आहे, तयार होत आहे. मला सांगा तरुण मुलं याच्यामध्ये किती इंटरेस्ट घेत आहेत, या सगळ्यात रस घेत आहेत का?
1: कारण आता नुकत्याच शालेय स्पर्धा ज्या झाल्या होत्या तरी काय आता परीक्षेचे दिवस म्हणून आम्ही कोणालाही कंपल्सरी केलेलं नव्हतं. शालेय स्पर्धा किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी योगाभ्यासी मंडळ महाविद्यालयात सुद्धा जाऊन आजकाल शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रत्येकाला योग हा विषय ठेवणं आणि त्याला क्रेडिट पॉइंट देणं सुरू आहे. त्याच्यामुळे आमचं काम सोपं झालं आहे की आम्ही जिथे जातो तिथे आमचं स्वागत होते. तिथे योग वर्ग होतात आणि त्या योग वर्गाचे किंवा सूर्यनमस्काराचे वर्ग होतात त्याच्या म्हणजे तरुणपणी सुद्धा गरज येते. एरवी त्यांना सकाळी उठवणं कठीण असते. पालकांना माहिती आहे की आपल्या मुलांना सकाळी 6 वाजता उठवायचं म्हणजे कष्ट आहेत, कारण रात्री बिचारे अभ्यास करत असतात, सकाळी उठायला त्रास होतो. पण इथे ते आपणहून येतात, घरी सांगून आई वडिलांना घेऊन येतात, एक कौतुकाची गोष्ट आहे.
0: हो, छान. हा योग हा विषय युनिव्हर्सिटीत ठेवलाय का हो अभ्यासाला, बीएला किंवा एमएला?
1: कवी कुलगुरु कालिदास विश्वविद्यालयात योग विषय आहे, त्याच्यानंतर एसएनडी महिला विद्यापीठ मुंबई यांनी योगाभ्यासी मंडळाच्याच संयोगाने योग विषय हा सर्टिफिकेट कोर्स आणि ऍडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स 3 महिन्याचा आणि 6 महिन्याचा असा आयोजित केलेला आहे. तसंच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सुद्धा यांनी केलाय. पण बाकी काय, आजकाल डीम्ड युनिव्हर्सिटी जास्ती झाल्यात, म्हणजे जे आधी महाविद्यालय होते, इंजिनिअरिंग कॉलेजेस होते, मेडिकल कॉलेजेस होते किंवा ज्या संस्था होत्या त्या डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, आभासी म्हणजे विद्यापीठ आहेत. तर त्यांच्या ठिकाणी ते त्यांच्या लेवलला मग ते काम करतात.
0: बरोबर. पण तुम्हाला काय वाटतं, सर्वांना योग हा शिकायलाच पाहिजे ना?
1: अवश्य आहे, अतिशय अवश्य आहे. माणसाला आणि भारतातल्या नागरिकाला जर शारीरिक दृष्ट्या नुसतं शारीरिक दृष्ट्या बलवान व्हायचं असेल तर जिम्स आहेत किंवा व्यायाम पद्धती आहेत किंवा जॉगिंग आहे याने काम बघू शकते. पण नुसतं शरीर बलवान असून चालणार नाही. शरीराला, शरीराच्या इंद्रियांना कार्यान्वित करणारं मन सुद्धा तितकंच मजबूत पाहिजे. आणि मनाला चालना देणारी बुद्धी, याच्यात सतत वेगळी बुद्धी जागृत पाहिजे की चांगलं काय, चांगलं काय नाही. नाहीतर रावणही बुद्धिमान होता, रावणही बलवान होता, रावण शक्तिशाली सामर्थ्यशील होता, परंतु त्याचं मन आणि बुद्धी कलुषित होती. आणि हे असताना मग रावण तयार झाला. पण मन, बुद्धी, शरीर आणि अंततः गत्वा योगाचं जे लक्ष आहे की नराचा नारायण करणे, तर हे जर योग्य झालं तर मन, शरीर, बुद्धी आणि आत्मा हा प्रत्येकाचा जर बलवान असला, शक्तिशाली असला, तर मग आदर्श नागरिक व्हायला, राष्ट्राचा उद्धार व्हायला काही वेळ लागणार नाही.
0: अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं की नुसतं शारीरिक व्यायाम नसतो, योग म्हणजे बुद्धी आणि मन यांना जोडणारा असतो.
1: हा, योग म्हणजे अर्थच जोडणी आहे ना. योग म्हणजे जोडणे. आणि जोडायचं कशाला, आता आपल्या शरीराशी मनाला जोडायचं आणि मनाला बुद्धीशी जोडायचं आणि बुद्धीला त्या आत्मतत्वाशी जोडायचं. मन काय होते की व्यक्ती व्यक्तीपासून समाज, समाजापासून राष्ट्र, राष्ट्रापासून निसर्ग, आपल्या शास्त्रांमध्ये केवळ एकट्या माणसाचा विचार नाही केलेला आहे. भोगवादी जे बाकीचे संस्कृती आहेत त्या भोगवादी आहेत. आपल्याला सुख मिळालं की झालं, बाकीच्याला दुःख मिळालं त्याच्यात काही घेणं देणं नाही असा त्यांचा विचार असतो. पण आपला भारतीय विचार तसा नाही आहे. भारतीय विचारात आपण सर्वे सुखना संतु, सर्वे संतु निरामया असं जे म्हटलेलं आहे, त्या म्हणजे व्यक्ती मग सृष्टी, मग व्यक्ती समिष्टी, सृष्टी आणि परमेष्टी या सगळ्यांना जोडणे म्हणजे योग आहे. आणि योग आणि व्यायाम पद्धती, आदर्श व्यायाम पद्धती सूर्यनमस्काराची, ती योगा मुकून करून घेणे, योगाप्रमाणे तिला धाटणी देणे की अबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष, रोगी, निरोगी हे कोणीही करू शकलं पाहिजे याचं कार्य जनार्दन स्वामी महाराजांनी केलेलं आहे. आणि त्यांनी शिकवलेले 12 त्याच्यात 10 क्रमांकाचे सूर्यनमस्कार असतात, शारीरिक क्रिया असतात. यांनी प्रत्येक मागच्या वेळी सांगितलं होतं की याच्यात प्रत्येक वेळा मध्ये त्यांनी एक आरामाचं आसन दिलं आहे, भुजानव आसन नावाचं. तर हे मागच्या वेळा आपण याच्यावर विस्तृत बोललो होतो, फक्त आता उल्लेख करतो परत एकदा की ही स्वामीजींनी दिल्यामुळे कोणीही ह्याच्यात सहभागी होऊ शकते. म्हणजे या 144 वरती जे काही लोक होते ते अचानक त्यांना लक्षात आलं की बा योगाभ्यास मंडळाचा कार्यक्रम आहे, तर प्रॅक्टिस न करता ते आले आणि त्यांनीही 108-110 सूर्यनमस्कार गेल्या केले, सहज केले अगदी
0: बर
1: न थकता. म्हणजे ज्यांनी प्रॅक्टिस केली असे तर 150 लोकांची टीम आमची जवळपास होतीच, परंतु या व्यतिरिक्त सुद्धा या सामान्य जनतेतून आलेले यांनी सुद्धा 100 108 वरती सूर्यनमस्कार घातलेले आहेत.
0: बापरे, खरंच हे खूप मला आश्चर्य वाटते, एवढे सूर्यनमस्कार घालायचे आणि ते न थकता. आणि तुम्ही म्हणता की त्याच्यामध्ये की असं नाही की जे आराम देतं म्हणून ते करू शकतात एवढे.
1: हो हो,
0: शिक्षण आहे.
1: वाढलेली श्वासप्रश्वासगती, वाढलेलं म्हणजे रेस्पिरेशन आणि ब्लड सर्क्युलेशन याला ते प्रथम नॉर्मल करत आणि पुढच्यासाठी पुन्हा ऊर्जा तुमच्या शरीरात निर्माण करतं.
0: पण तुम्हाला असं वाटलं का की आता एवढे मोठी इव्हेंट आहे आणि एवढे 144 सूर्यनमस्कार घालणार आहेत आणि काही तर वृद्ध लोक पण घालणार आहेत वगैरे, चुकून मकून कोणाला काही शारीरिक व्याधी प्रॉब्लेम आला, समस्या आली तर एखादा डॉक्टर पण तिथे उपस्थित हवा?
1: होते होते, डॉक्टर होते, अँब्युलन्सची व्यवस्था होती.
0: हो का?
1: ही सगळी तयारी आम्ही करतोच. मग ते कोणतेही मोठे इव्हेंट असो, शालेय स्पर्धा असो, की कोणाला काही चक्कर आली, कोणाला काही नाही सहन झालं, तर त्याला ताबडतोब आमची डॉक्टर, आमच्या योगावरची मंडळात येणाऱ्या डॉक्टरांची टीम हॉस्पिटलसाठी होती. धाराशी 2 अँब्युलन्स होत्या त्या ट्रॅफिक पार्कच्या, आणि वेळ आली तर एक जवळच्या 2-3 हॉस्पिटल्स मध्ये आम्ही बोलून ठेवलेलं होतं की बाबा जर इमर्जन्सी आली तर आम्ही येऊ. पण तशी काही वेळ स्वामीजींच्या कृपेने आलेली नाही. सगळे हसत खेळत नंतर तर अजून म्हणे तुम्ही 144 नंतर थांबायला काय सांगताय असा मला, म्हणजे संचालन मी करत असल्यामुळे मला म्हणे की नाही आम्हाला अजून करायचं, अजून नका, आता जास्ती नका करू, एक कंटिन्यू करत राहा उद्यापासून, म्हणजे आजच्या दिवस 1000 केले तर उद्यापासून काही करायचं नाही असं होतं का म्हणाय.
0: म्हणजे एक कळतं की माणसाच्या अंगात प्रचंड शक्ती असते
1: आहे, कॅपॅसिटी, माणसाची क्षमता जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवता येते त्याला स्वतःच्या मनात आलं तर.
0: हो, आता तुमच्या नागपुरातील म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे पूज्य खांडवे गुरुजी, तर ते सुद्धा उपस्थित होते, त्यांनी पण सूर्यनमस्कार घातले का?
1: त्यांनी पण 12 सूर्यनमस्कार घातले.
0: हो ना,
1: ते कधीच थांबत नाही. त्याच्या 84व्या वर्षी तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे सगळ्या समवेत 12 सूर्यनमस्कार केले. कारण त्यावेळेला त्यांना काही उद्बोधन करायचं नव्हतं, काही सांगायचं नव्हतं, मंत्रोच्चारण करणारे आणि करून घेणारे कार्यकर्ते वेगळे होते. हे स्वतः सगळ्या लोकांमध्ये जनतेमध्ये स्वतःच आसन टाकून त्याच्यात सूर्यनमस्कार, 12 सूर्यनमस्कार त्यांनी केले.
0: हो हो, आता मी जेव्हा नागपुरात आले होते तेव्हा मी पादुका भवनची मुख्य इमारत बघितली आणि तिथे जे योगाभ्यास मंडळाचं काम चालतं त्याबद्दल आपण लोकांना म्हणतो, तर तुम्ही सांगा तिथे काय काय म्हणजे कसे वर्ग चालतात किंवा काय?
1: साधारणपणे योगाभ्यास मंडळात, योगाभ्यास मंडळाची सुरुवात सकाळी 5:30 होते.
0: बापरे.
1: हा, 5:00 पहिले सगळं परिसर कार्यकर्ते झाडून पुसून स्वच्छ, ज्या खाली सत्रं ज्या आहेत त्या सटकून टाकतात, की येणारे साधारण 5:30-7:30 दरम्यान येतात. अर्ध्या तासात हे कार्यक्रम पहिले चालतो, त्याच्यानंतर स्वामीजींच्या समाधीसमोर दीपप्रज्वलन होते. भगवान पतंजलीची मूर्ती आहे त्याच्यासमोर दीपप्रज्वलन करून त्यांची रितसर, फक्त औपचारिक नाही पण फुलं वाहून पूजा होते. त्याच्यानंतर 6:05 कमी असताना 5:55 ईश्वर परिधान ही ध्यानाची प्रक्रिया आहे, त्यांनी वर्गाची सुरुवात होते. एकंदर निरोगत्वासाठी महिलांचा वर्ग, निरोगत्वासाठी पुरुषांचा वर्ग, एक रेग्युलर येणाऱ्यांसाठी सराव वर्ग किंवा स्वाध्याय वर्ग त्याला म्हणतो, असे वर्ग सुरू होतात. दर 4 तारखेला हा वर्ग सुरुवात होतो, 4 तारखेपासून तर महिन्याच्या शेवटपर्यंत हा नवीन लोकांसाठी वर्ग असतो.
0: अच्छा,
1: त्याचप्रमाणे पहिले काही लोकांना 5:45 येणं शक्य नाही हे आम्हाला माहिती आहे, म्हणून एक वर्ग आम्ही 15 तारखेपासून 23 तारखेपर्यंत 15 दिवसाला पाक्षिक वर्ग म्हणतो, हा वर्ग आम्ही 7-8 घेतो. आता ह्याच्यात त्यांना सवय लागते, 7 ह्याची गोडी निर्माण होते आणि मग पुढच्या महिन्याच्या वर्गात सगळे 6:00 आधी 6:45 उपस्थित राहतात. त्याच्यानंतर हे तर नियमित वर्ग झालेत. त्याच्यानंतर खडबिरपुरीचा रोगोपचाराचा वर्ग 7:30 पासून तर पुढे 9:30 पर्यंत चालत असतो. वर्ग होतात त्यांचे. त्याच्यानंतर शिबिर होतात, म्हणजे काही विशिष्ट आजार आहेत, मधुमेह आहे किंवा पाठीचे विकार आहेत, स्पॉन्डिलायटिस किंवा म्हणजे ओबेसिटी, स्थूलता ज्याला म्हणता येईल, याच्यावर सुद्धा 1-1.5 महिन्याचं शिबिर होत. लहान मुलांसाठी चष्मा त्यांना असतो, त्या चष्म्याचा नंबर कमी व्हावा, त्याच्यानंतर कोणाला अपचाराचा फार त्रास असतो नाही, त्याच्यासाठी ते शिबिर वर्षातून 3 वेळा किंवा 4 वेळा शिबिर होतात, 1 महिन्याचे 6 महिन्याचे. आणि तज्ज्ञ डॉक्टर मंडळी जी आहे ही त्याच्यात मार्गदर्शन करतात.
0: खूपच छान.
1: मध्येच आजकाल जो एक विशिष्ट प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे की लग्न तर लोक करतात पण टिकवू शकत नाहीत. अशा जोडप्यांसाठी किंवा त्यांनी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, हा प्रपंच नेटका कसा करावा याच्यासाठी संस्कार करण्याच्या दृष्टीने ते वर्ग होतात. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत बाल संस्कार वर्ग होतात.
0: अच्छा, असे पण
1: आहे. हा बाल संस्कार वर्ग वय वर्षे 5 ते 8 एक होतो आणि 1-8 ते 12 या वयोगटाचा होतो. आणि मग पुढे बुद्धीला ताणतो स्ट्रेस फॅक्टर झालेला विद्यार्थ्यांचा, तर बुद्धिमत्ता विकास वर्ग हे 9वी 10वी 11वी 12वी या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एप्रिल महिन्यात होतात हे वर्ग. म्हणजे त्यांची परीक्षा आटोपलेली राहते, बोर्डाची परीक्षा म्हणा किंवा तेवढं थोडस टेन्शन कमी झालेलं असते परीक्षेचं.
0: त्यांना काय शिकवतात?
1: त्यांना म्हणजे बुद्धिमत्ता विकासाच्या दृष्टीने जे आसन प्राणायाम ध्यानाचे काही प्रकार हे त्यांना शिकवल्या जातात. की आपलं स्वतःच इमोशन्स कसे कंट्रोल करायचे आणि त्या इमोशन्सला आपण राईट ट्रॅकवर कसं आणायचं की जेणेकरून एकाग्रता वाढून साहस बल एकाग्रता हे वाढलं जाईल आणि त्याला त्याच्या जीवनात यश मिळावं या दृष्टीने बुद्धिमत्ता विकास वर्ग राहतात. बालसंस्कार वर्गातही हाच प्रयास राहतो. बालसंस्कार वर्ग अजून काही गोष्टी शिकवल्या जातात, जसं भगवद्गीता आहे, मनाचे श्लोक आहेत, रामर्थ आहे, हे सुद्धा त्यांच्यावर म्हणजे मताचे प्रभाव शरीरावर व्हावे त्या दृष्टीने सुद्धा त्यांच्याकडनं त्यांना शिकवल्या जातात.
0: पण जे शिक्षक असतात ते सेवाभावी वृत्तीने काम करतात ना?
1: सगळे सेवाभावी, कोणीही एकही पैशाच आमच्याकडे एकही पेड वर्कर नाही.
0: बापरे, एवढी
1: सेवाभावी. शिक्षक एकही म्हणजे तुम्हाला सांगतो गंमत की काही शिक्षकांना मानधन म्हणून पाकिट मिळते, ते पाकिट त्याच दिवशी एक म्हणजे येऊन योगाभ्यास मंडळात त्याची पावती फाडल्या जाते. या या संस्थेकडनं या या ठिकाणून आम्हाला हे मिळालेलं आहे, त्यातला पेट्रोलचा खर्च सुद्धा ते स्वतःच करतात. एवढंच नाही, मग काही लोकांना कळलं की बा हे पैसे दिले तर हे पैसे जमा करतात योगाभ्यास मंडळात.
0: म्हणजे
1: मग त्यांनी कोणाला टी शर्ट द्यायला सुरुवात केली, कोणाला ट्रॅक सूट द्यायला सुरुवात केली, ते सुद्धा समाज स्वामीजींच्या समाधीसमोर आणून ठेवल्या जातात. इतके निस्वार्थ निरपेक्ष भावनेने म्हणजे खर कलियुगत योगाभ्यास मंडळात यायला पाहिजे.
0: खरंच खूप चांगलं वाटलं की अशा प्रकारचे निस्वार्थी लोक तयार होत आहेत आणि आपला किती चांगला घडतोय. म्हणजे योगाभ्यासी मंडळाचं एक प्रकारे सामाजिक कार्यच आहे आणि समाज घडवण्यासाठी तुमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत. खूप धन्यवाद.
1: एक शेवटचं सांगायचं राहिलं की योगाभ्यासी मंडळाद्वारे याच्यातून ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी सर्टिफिकेट कोर्स, ऍडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा आणि ऍडव्हान्स डिप्लोमा हे कोर्स सुद्धा स्वतंत्ररित्या गेले 65 वर्ष झाले चालू आहेत.
0: बापरे.
1: योग परिचय, योग प्रवेश, योग प्रवीण हे जे सर्टिफिकेट कोर्स आहेत आणि डिप्लोमा कोर्सेस आहेत हे 65 वर्षापासून अखंड चाललेले आहेत. तिथेही कोणतीही फी आकारला जात नाही, कोणतेही चार्जेस घेतल्या जात नाहीत. याला आवश्यक पूरक योगाभ्यासासाठी आणि एकंदर स्वतःच्या प्रगतीसाठी आवश्यक पुस्तकांची निर्मिती म्हणजे प्रकाशन विभाग आमचा करतो.
0: हो, ते पाहिले मी तिकडे.
1: हो, तर हे असं सगळं कार्य चाललं आहे.
0: छान.
1: म्हणजे अत्यंत मला समाधान आहे की अशा संस्थेस मी जुळलेलो आहो. गेले 35-40 वर्ष झाले.
0: हो, तुम्ही आणि ही माहिती रेडिओ विश्वास वरनं सगळ्यांना, म्हणजे आता आम्ही महाराष्ट्रभर तर प्रसारित करू पण आमच्या परदेशातही जाऊ शकतो लिंक आणि हा ऑडिओ. तर मला असं समाधान वाटतं की ही माहिती सगळ्यांना मिळेल आणि कोणाला जर ते शिक्षण घ्यायचं असेल तर ते तुमच्याकडे विचारात येऊ शकतील आणि त्यांना लाभ घेऊ शकतील ते.
1: अगदी. आणि जो परिचय पहिला सर्टिफिकेट कोर्स आहे आपला, तो ऑनलाईन सुद्धा येतो आहे. आजकाल या कोरोनापासून आम्ही ते सुरुवात केली की बघ कोणी येऊ शकत नव्हतं, तर पहिला सर्टिफिकेट कोर्स आपला जो आहे
0: ऑनलाईन
1: तो ऑनलाईन सुद्धा करता येईल आभासी पद्धतीने.
0: खूप छान. खूप धन्यवाद. मी आभारी आहे. आता वेळेच्या मर्यादेमुळे आपण जास्त जरी बोललो नाही तरी आता ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्हालाच स्वतःला पत्र वगैरे घेतील